सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा क्रम सच्चा निशान सच्चे तुझे आखे लख करोड़ सच्चे सब पान सच्चे सब जोर सच्चे तेरी सिर्फ सच्चे

कथनाकथीनावतोट कथकथकथीकोटिकोटकोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक बिगसावे परवाहो।